परे परे पुणी एक एसएमएस पहुंची पठाई सरिता साहू कटकु आपण को कार्यक्रम को स्वागत आपण अनुरोध करिसेंती बाजी कथा चित्र रे उदित नारायण एवं ईरा महांती गायथिबा गीतटी सुनिबा पई ताले पहुंचे दोचो आपण को पाखरे आपण कर गीतटी